0: अरे धत
1: काही अरे मु तो मरी गलिनी अरे देखिबो ता मुंडहीन कबंद आउ सुनिबो ता जीवन दुख भरा कहानी
2: नाही सर आमर से कलिजा नाही आपण जीवे तो जानतु हमको छुट्टी दे दियंतु सर आज रात्री हम गा रे रामलीला होउ
1: ऑल राइट तब छुट्टी मंजूर
3: सर आपण कोन आज रात्री पूर्ण तापा को जीवे
1: यस मु ताको वर्ड दे छी जीवक पड़िबो ओ वेल सकाळ हे आसला लेट मी गो बाय।